तथा समग्र गुण लक्षण भेदानां असंशयानां प्रसाद मात्रेण स्वभक्ता वेद संशय क्षेत्रोणां प्रणवाद्यशेष वैष्णव मंत्रोद्धारकाणां सर्वदा सर्व वैष्णव मंत्र जापकानां संसिद्ध सप्तकोटि महामंत्राणां भगवती भक्त्यतिशयेन भगवदुपासनार्थं स्वेच्छया गृहीत रूपाणां तत्र तत्र पृथक् पृथक् भगवतोऽनन्त रूपेषु पृथक् पृथक् वेदोक्त तदनुक्त भारतोक्त तदनुक्त संप्रदायागत स्वेतरस्वाभिन्नतया विशेष शक्ति विशेषाभ्याम् पृथक् व्यवहार विषय सर्वसामर्थ्योपेत निरवधिकानन्दानवद्य कल्याण गुण परिपूर्णानन्द गुणोपगम भर्तॄणाम् तथा वेदोक्त सर्वक्रियोपगम भर्तॄणाम् एवम् अनन्तरूपावयव गुण क्रिया जास्तवस्था विशिष्ट भगवदुपासकानाम् परमदयालूनाम् क्षमा समुद्राणाम् भक्तवत्सलानाम् भक्तापराधसहिष्णूनाम् स्वभक्तान् दुर्मार्गादुद्धृत्य सन्मार्गस्थापकानाम् स्वभक्तम् माम् उद्दिश्य भगवतः पुरः परमदयालो क्षमा समुद्रा भक्तवत्सला भक्तापराधसहिष्णु तदधीनम् दीनम् दूनम् अनाथम् शरणागतम् एनम् उद्धरेति विज्ञापनकर्तॄणाम् सर्वज्ञशिरोमणीनाम् अशेषगुर्वन्तर्यामिणाम् सदा भगवत्पराणाम् भगवतोऽन्यत्र सर्ववस्तुषु मनः सङ्ग्रहितानाम् सर्वत्र सर्वदा सर्वाकार सर्वाधार सर्वाश्रय सर्वोत्पादक सर्वपालक सर्वसंहारक सर्वनियामक सर्वप्रेरक सर्वप्रवर्तक सर्वनिवर्तक यथा योग्यम् सर्वज्ञानाज्ञानबन्धमोक्षप्रदान् सर्वसत्त्वाप्रदान् सर्वशब्दवाच्यान् सर्वशब्दप्रवृत्तिनिमित्तान् सर्वगुणादिपरिपूर्णतमान् सर्वदोषादिदूरा सर्वाचिन्त्य सर्वोत्तमा सर्वेश्वरा सर्वात्यन्तविलक्षण स्वगतवेदविवर्जितत्वादिना भगवद्द्रष्टॄणाम् अभिमानादि सर्वदोषदूराणाम् असूयेर्ष्याद्यशेषमनोदोषनिवर्तकानाम् नित्यापरोक्षीकृत रमायुक्ताशेषवद्रूपाणाम् अत एव विलीनाशेषप्रकृतिबन्धानाम् अत एव दूरोत्सारिताशेषनिष्ठानाम् अत एवाशेषभक्ताशेषनिष्ठनिवर्तकानाम् प्रणवोपासकानाम् अस्मदादिगुरूणाम् श्रीमदानन्दतीर्थश्रीमच्चरणानाम् अन्तर्यामिन् अनिरुद्ध प्रद्युम्न सङ्ग्रहणवासुदेवात्मक श्रीमध्ववल्लभ श्रीलक्ष्मी वेदव्यासात्मक अण्डस्थितानन्दरूपावयव गुणक्रियाजात्यवस्था विशिष्ट रमायुक्त क्षीराद्विशेषदायी श्रीपद्मनाभात्मक अण्डाद्बहिः अभिव्यक्त शुद्धसृष्टित्वेनाभिमत श्रीचतुर्मुखमुख्यप्राणोपास्यत्वाद्यनेक प्रयोजनकानन्दानन्दरूपमूलभूत तथा अशेषजगत्पालनप्रयोजनक शान्तिपत्यनिरुद्धमूलभूत अशेषजगत्तृष्टिप्रयोजनक कृतिपतिप्रद्युम्नमूलभूत जगत्संहारप्रयोजनक जयापतिसङ्कर्षणमूलभूत तथा स्वस्वासमग्रयोग्यताभिज्ञ परमानुग्रहशील भगवत्प्रेरित चतुर्मुखादि सद्गुरोपदिष्टान् स्वस्वायोग्य भगवद्रूपगुणोपासनया सञ्जात स्वस्वायोग्य भगवद्रूप विशेषदर्शनभोगाभ्याम् विनिष्ठानिष्टसञ्जित प्रारब्धलक्षणादेशकर्मणाम् स्वस्वायोग्यतानुसारेण सम्पूर्णसाधनानाम् पूर्वकल्पे ब्रह्मणा सह विरजानदीस्नानेन त्यक्तलिङ्गानाम् तथा विनिष्ठावशिष्टेष्टावेद प्रारब्धकर्मणाम् प्रलयकाले भगवदुदरेव सदाम्
ಆನಂದ ಮಾತ್ರೇ ಉಷಾಂ ತದನುಭವರಹಿತ ಅನಾಂ ಸ್ವಸ್ವಾಯೋಗ್ಯ ಭಗವದ್ರೂಪ ವಿಶೇಷ ಧ್ಯಾನರತ ಅನಾಂ ಸೃಷ್ಟಿಕಾಲೇ ಭಗವದಾಜ್ಞೆಯ ಭಗವದ್ರಾಬ್ಬಹಿರ್ನಿರ್ಗತ ಅನಾಂ ಶ್ರೀ ಶ್ವೇತದೀಪ ದರ್ಶನ ನಿಮಿತ್ತೀಕೃತ್ಯ ಪ್ರಧಾನಾವರಣಭೂತ ಸ್ವೇಚ್ಛಾ ಪ್ರಸರಣೇನ ಸ್ವಸ್ವಾಯೋಗ್ಯಾನಂದಾವಿರ್ಭಾವಲಕ್ಷಣ ಮುಕ್ತಿ ಪ್ರಧಾನ ಪ್ರಯೋಜನಕ ಮಾಯಾವತಿ ಶ್ರೀ ವಾಸುದೇವಾತ್ಮಕ ಲಕ್ಷ್ಮ್ಯಾತ್ಮಕ ಪ್ರಲಯಾಭ್ಯಸ್ತ ಶ್ರೀ ವಟಪತ್ರಶೇಷಾಯಶೇಷ ಜಗದುದರಾಶೇಷ ಮುಕ್ತನಾಭಿದೇಶೋರ್ಧವಾದ ಕುಕ್ಷಾಖ್ಯದೇಶ ತ್ರಿವಿಧಾಶೇಷ ಸಂಸಾರಿನಾಭಿದೇಶಾಖಿಲ ತಮಪ್ಪತಿತನಾಭ್ಯದೋ ಭಾಗದೇಶ ಶ್ರೀ ಭೂಮ್ಯಾಲಿಂಗಿತ ಕಾಲಾದಿಜ್ಯೇಷ್ಠಗಪರಮಾನ್ವಾದ್ಯಶೇಷ ಕಾಲಾವಯವ ದೃಷ್ಟ್ಯಾಧಿಕರ್ತೃಶೇಷ ನಾಮಕ ಪರಮಪುರುಷ ನಾಮಕ ಶ್ರೀ ಚತುರ್ಮುಖ ಮುಖ್ಯ ಪ್ರಾಣೋಪಾಸಿತ ಚರಣಾನಿರುದ್ಧಾದಿ ಚತುರೂಪಾತ್ಮಕ ಗಾಯತ್ರಿ ನಾಮಕ ಸವಿದುರ್ನಾಮಕ ರೂಪ ವಿಶೇಷಾತ್ಮಕ ವ್ಯಾಪ್ತರೂಪ ಬೃಹತ್ಸರೀರ ಶೂನ್ಯಾವಿಧ ಕಾಲಾವಿಧ ಕೇವಲಾವಿಧ ಬ್ರಹ್ಮಾವಿಧಾನಂದಾವಿಧ ರೂಪ ವಿಶೇಷಾತ್ಮಕ ನಿರೂಪಚರಿತ ಮೂಲ ರೂಪ ನಿರೂಪಚರಿತ ವ್ಯಾಪ್ತ ಪ್ರತಿಬದ್ಧ ಅನಂತ ತೇಜ ಪುಂಜ ತಾದೃಶ ರಮಾಯುಕ್ತ ರೂಪ ವಿಶೇಷಾತ್ಮಕ ಗಾಯತ್ರಿ ಭೂತವಾಕ್ ಪೃಥ್ವೀ ಶರೀರ ಹೃದಯ ಭೇದೇನ ಷಡ್ವಿಧ ಗಾಯತ್ರಿ ನಾಮಕ ಲೋಕವೇದ ಸಮೀರ ರಮಾಂತರ್ಗತ ಪ್ರಣಮಾಚತುರೀಯ ಪಾದೋ ವೇದ ಗಾಯತ್ರಿ ಪಾದ ಚತುಷ್ಟಯ ಪ್ರತಿಪಾದ್ಯ ವೈಕುಂಠಸ್ಥಿತ ಅನಂತಾವನಸ್ಥಿತ ಶ್ವೇತದ್ವೀಪಸ್ಥಿತ ಸರ್ವಜೀವಸ್ಥಿತ ರೂಪ ಭೇದೇನ ಚತುರೂಪಾತ್ಮಕ ನಿರೂಪಚರಿತ ಸರ್ವಭಾವರ್ಥ ಪ್ರತಿಪಾದಕ ಶ್ರೀದೇವ್ಯಾ ನಿರ್ಮಾ ರೂಪಾಷ್ಟಕ ಅಭಿಮನ್ಯಮಾನ ಚಕ್ರಶಂಖವರಾಭಯುಕ್ತ ಹಸ್ತಚತುಷ್ಟಯೋ ವೇದ ಪ್ರದೀಪವರ್ಣ ಸರ್ವಾವರಣಭೂಷಿತ ವಿಶ್ವಾದಿ ಭಗವದ್ ರೂಪಾಷ್ಟಕ ಪ್ರತಿಪಾದಕ ಅಕಾರಾಧ್ಯಷ್ಟಾಕ್ಷರಾತ್ಮಕ ಶ್ರೀಮತ್ ಪ್ರಣವಾಧ್ಯಷ್ಟ ಮಹಾಮಂತ್ರ ಪ್ರತಿಪಾದ್ಯ ಅಷ್ಟರೂಪಾತ್ಮಕ ಮಂತ್ರಾಧ್ಯಾಯೋಕ್ತ ಭೂವರಾಹಾದ್ಯಶೇಷ ವೈಷ್ಣವ ಮಂತ್ರ ಪ್ರತಿಪಾದ್ಯ ಭೂವರಾಹಾದ್ಯಶೇಷ ರೂಪ ವಿಶೇಷಾತ್ಮಕ ರಮಾದಿ ಮಂತ್ರ ಪ್ರತಿಪಾದ್ಯ ರಮಾದಿನಿಷ್ಠ ರಮಾದಿ ನಿಯಾಮಕ ರೂಪ ವಿಶೇಷಾತ್ಮಕ ಶ್ರೀಲಕ್ಷ್ಮೀ ನರಸಿಂಹಾತ್ಮಕ ಪರಮದಯಾಳೋ ಕ್ಷಮಾ ಸಮುದ್ರ ಭಕ್ತವತ್ಸಲ ಭಕ್ತಾಪರಾಧ ಸಹಿಷ್ಣು ದೇಶಕಾಲಾಧಿಪದೇ ದೇಹೇಂದ್ರಿಯಾಧಿಪದೇ ಸೂರ್ಯವಂಶಧ್ವಜ ರಘುಕುಲ ತಿಲಕ ಲಕ್ಷ್ಮಣ ಭರತ ಶತ್ರುಘ್ನಗ್ರಜ ಶ್ರೀಮದ್ ಧನುಮದುಪಾಸಿತ ಚರಣ ಸೀತಾಪದೇ ಶ್ರೀರಾಮಚಂದ್ರ ತುರಾಜ್ಞೆಯ ತತ್ಪ್ರಸಾದ ತತ್ಪ್ರೇರಣೆಯ ತತ್ಪ್ರೀತ್ಯರ್ಥಂ ತ್ವಾಂ ಉದ್ದಿಶ್ಯ ತ್ವಾಂ ಅನುಸ್ಮರನ್ನೇವ ತುರಾಜ್ಞೆಯ ನಿಯತೇನ ಮನ್ನಿಯಾಮಕೇನ ಸತ್ತಾಪ್ರದ ವಾಯುನಾಮಕ ಚೇಷ್ಟಾಪ್ರದ ಪ್ರಾಣನಾಮಕ ಧಾರಣಾಪ್ರದ ಧರ್ಮನಾಮಕ ಮುಕ್ತಿಪ್ರದ ಮುಕ್ತಿನಾಮಕ ರೂಪ ವಿಶೇಷೈ ಮದೃತಿಸ್ಥಿತೇನ ಪರಮದಯಾಳುನ ಕ್ಷಮಾ ಸಮುದ್ರೇಣ ಭಕ್ತವತ್ಸಲೇನ ಭಕ್ತಾಪರಾಧಿಷ್ಣುನ ಸರ್ವಸ್ವಾಮಿನ ಸರ್ವ ಪ್ರೇರಕೇಣ ಸರ್ವದಾತ್ವಿಕ ದೇವತಾ ಪ್ರೇರಕೇಣ ಸರ್ವದಾತ್ವಿಕಾಸುರಭಂಜಕೇನ ತಥಾ ತತ್ಪ್ರೇರಣಾ ಪ್ರಯುಕ್ತ ದುರ್ಮತಿ ಭಂಜಕೇನ ಅತಏವ ಪ್ರಭಂಜನ ಶಬ್ದವಾತ್ರೇನ ಪ್ರತಿದಿನ ಪ್ರತಿಕ್ಷಣ ಬುದ್ಧಿಯೋಗಕೇನ ಸರ್ವಕರ್ಮಕರ್ತ್ರ ಸರ್ವಕರ್ಮಕಾರಯಿತ್ರ ಸರ್ವಕರ್ಮ ಸ್ವಾಮಿನ ಸರ್ವಕರ್ಮ ಸಮರ್ಪಕೇಣ ಸರ್ವಕರ್ಮ ಫಲಭೋಕ್ತ್ರ ಸರ್ವಕರ್ಮ ಫಲಭೋಜಯಿತ್ರ ಸರ್ವಕರ್ಮ ಪ್ರೇರಕೇಣ ಸರ್ವಕರ್ಮೋದ್ಭೋಗಕೇನ ಸರ್ವಕರ್ಮ ಶುದ್ಧಿಪ್ರದೇನ ಸರ್ವಕರ್ಮ ಸಿದ್ಧಿಪ್ರದೇನ ಸರ್ವಕರ್ಮ ನಿಷ್ಠೇನ ಸರ್ವಕರ್ಮ ಸಾಕ್ಷಿಣ ಸರ್ವಕರ್ಮನಿಷ್ಠ ಭಗವದ್ ರೂಪೋಪಾಸಕೇನ ಅತೇವಾಶೇಷ ಜೀವ ನಿಸ್ಸಂಖ್ಯಾನಾದಿಕಾಲೀನ ಧರ್ಮಾಧರ್ಮ ದ್ರಷ್ಟು ಸ್ವೇಚ್ಛೆಯೋದ್ಬೋಧಕೇನ ತದ್ವಾದಿಕ ಕಪಿಲೋಪಾಸಕೇನ ರಮಾ ವ್ಯತಿರಿಕ್ತ ಪೂರ್ವ ಪ್ರಸಿದ್ಧ ವ್ಯತಿರಿಕ್ತಾನಂದ ವೇದ ಪ್ರತಿಪಾದ್ಯ ಮುಖ್ಯತಮೇನ ಅನಂತಗುಣ ಪರಿಪೂರ್ಣೇನ ಸರ್ವದೋಷ ದೂರೇಣ ತ್ವಚಿತ್ತಾಭಿಜ್ಞೇನ ತ್ವಚಿತ್ತಾನುಸಾರಚಿತ್ತೇನ ತ್ವತ್ಪರಮಾನುಗ್ರಹ ಪಾತ್ರಭೂತೇನ ಮಧ್ಯೋಗ್ಯತಾಧ್ಯವಿಜ್ಞೇನ ಶ್ರೀ ಭಾರತೀ ರಮಣೇನ
रुद्राद्यशेषतात्विकदेवतोपासितचरणेन मम सर्वास्वस्तासु चित्रदा विचित्रदा तदुपासकेन श्रीमुख्यप्राणेन प्रेरितः सन् तत्संस्कृतिपूर्वकम् सेनासमुत्थाय अद्यतनम् सुवर्णाश्रमोचितम् देशकालावस्थोचितम् नित्यनैमित्तिककाम्यभेदेन त्रिविधम् त्वत्पूजात्मकम् कर्म यथाशक्ति यथाज्ञप्ति यथा वैभवम् करिष्ये मदाज्ञाकारिभिः विद्यासम्बन्धिभिः देहसम्बन्धिभिश्च त्वदीयैः अशेषेर्जनैः त्वत्सर्वकर्मकर्तृत्वा कारोत्कृत्वात् अनुसन्धानपूर्वकम् कारयिष्ये च इति श्रीराघवेन्द्राख्यैतनाकृतमञ्जदा प्रातःसङ्कल्पगद्यम् स्यात् प्रीतेर्माधवमद्वयोः इति श्रीराघवेन्द्र इति शिरोमणिभिः विरचितम् प्रातःसङ्कल्पगद्यम् सम्पूर्णम्।